निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

0: FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. जसं जसं ज्या प्रमाणात शिक्षणामुळे माणसं मोकळे झाले, एकमेकातील अंतर कमी झालं, पण संसर्गजन्य रोगामध्ये जे अंतर राखायला पाहिजे ते अंतर रोखण्यामध्ये एक प्रकारचा कमीपणा दिसतो की काय, अशी परिस्थिती लक्षात आलेली आहे समाजात दिसून येते. विशेषतः त्वचा रोगाचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यासाठी वेगळा विभाग आपल्या इथं आहे का किंवा त्याचं काही वेगळं स्वरूप ह्या विस्तारामध्ये आपण बांधतोय का काही?
2: आपण जे बोललात ते अगदी बरोबर आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तयारी देखील सुरू केलेली आहे. आम्ही आता नुकताच एक महिन्याच्या आधी आम्ही अॅलर्जीचा जो विभाग आहे त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा इथे तज्ज्ञ तिथे त्याच्या सेवा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि ज्या तपासण्या अॅलर्जीच्या बाहेर हजारो रुपयात होतात त्या आम्ही इथे मोफत सुरू केलेल्या आहेत. त्याच्या सेवा आठवड्यातनं दोनदा सोमवारी आणि गुरुवारी इथे ते तज्ज्ञ उपलब्ध राहतात आणि त्यांच्या सेवेचा लाभ आमच्या रुग्णालयात येणारेच नाही पण बाहेरचे पण रुग्णांना त्याचा होतोय, त्याचा फायदा होतोय.
1: प्रश्न असा आहे सर की आपण एका बाजूला लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करतो, दुसऱ्या बाजूला वाढते जे आजार आहेत त्याच्याबद्दल एक चिंता जी आहे प्रशासकीय पातळीवरती केली जाते, तिसरा त्याच्यातला भाग आहे की वातावरणातील बदलाचं एक आव्हान जे आहे ते तिसऱ्याने नव्यानं अजून परत एक समाविष्ट त्याच्यामध्ये झालेला आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आजचा आपला जिल्हाच नागपूर जिल्हा जो आहे तो लोकसंख्या जी आहे ती भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एवढ्या सगळ्या लोकसंख्येला आपण एक सक्षम असं आश्वासित आरोग्याच्या दृष्टिकोनातून हमी देऊ शकू अशी वाटचाल आपली महाविद्यालयाची सुरू आहे का आणि कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज घेऊन आपण भविष्यातलं नियोजन करत आहोत हा एक भाग तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. कारण मुख्यमंत्र्यांच्याही बोलण्यामध्ये असं आपण वेळोवेळी व्यक्त होताना पाहतो की 2047 नियोजन आपण करत आहोत की बाबा तेव्हाच्या गरजा सगळ्या लक्षात घेऊन आपल्या आश्वासित पद्धतीने तुम्ही एक या अधिष्ठाता म्हणून या महाविद्यालयाकडे बघताय आणि नेमका काय संदेश तुमचा रुग्णांना असणार आहे?
2: मनुष्यबळाचं जसं आपण बोललात आणि लोकसंख्येचं बोललात, लोकसंख्येच्या प्रमाणात जे मनुष्यबळ पाहिजे

हे आमच्याकडे थोड्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही आताच केंद्र शासनाने पण नवीन योजना सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पीजीची संख्या जी 152 आहे ती आम्ही आता 208 वर नेतोय. म्हणजे आम्ही 56 नवीन पीजी विविध विषयातील आमचं रुग्णसंख्येचं प्रमाण बघता ते कमी पडतात आहे, तर त्याच्यात आम्ही 56 नवीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायचा ऑलरेडी प्रस्ताव केलेला आहे शासनाचा. म्हणजे 208 पर्यंत आमची एक ती संख्या होईल आहे पीजी लोकांची. दुसरं म्हणजे आम्हाला जी रुग्णखाटांची संख्या कमी पडून राहिली होती ती आमची आता 872 ची रुग्णखाटांची संख्या आम्ही 1400 पर्यंत नेतोय. जी आमची कॅज्युअल्टी आधी छोटी होती जिथे आमच्या फक्त 22 खाटा होत्या, त्या नवीन इमारतीमध्ये आमच्या जवळपास 80 जवळपास खाटा होणार आहेत, तिपटीने वाढणार आहेत. आणि बाकीच्या विषयातील देखील आम्ही नवीन जो मला मागच्या वेळेस सांगितलं मी की कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी न्यूरोसर्जरी हे विभाग सुरू करतोय. म्हणजे लोकांना तातडीची जी इमर्जन्सीची सेवा पाहिजे ती आमच्याकडे मिळायला सुरुवात होऊन जाईल. स्किनचं जसं म्हटलं की त्याचं पण विविध आजारांचं वाढतात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही एलर्जीचं

0: मागच्या वेळेस सांगितलं मी की कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी न्यूरोसर्जरी हे विभाग सुरू करतोय. म्हणजे लोकांना तातडीची जी इमर्जन्सीची सेवा पाहिजे ती आमच्याकडे मिळायला सुरुवात होऊन जाईल. स्किनचं जसं म्हटलं की त्याचं पण विविध आजारांच्या वाढतात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही एलर्जीचं क्लिनिक सुरू केलेलं आहे. आम्ही नवीन लेझर मशीन आणलेले आहेत ज्या त्वचा रोगावर सगळ्या मात करायला सक्षम ठरणार आहेत. मागच्या भागात मी सांगितलं होतं की इको नावाचं जे मशीन आहे ते आम्ही शासनाकडे प्रस्तावित करतोय. ते देखील आम्हाला आम्ही तो मिळवायचा नक्कीच प्रयत्न करू, ज्यामुळे लोकांचा जीव वाचेल. तसंच जी आजकाल किडनी रोगाचं पण प्रमाण वाढलेलं आहे, जे डायलिसिस घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे ती आमच्याकडे फक्त 10 बेड जे आहेत ते आम्ही आता 40 पर्यंत वाढवणार आहोत. कारण आम्हाला माहित आहे की ती संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, ती कमी नाही होणार आहे. तसंच आजार सपोज प्रायमरी स्टेजवर ज्या लक्षात आला तर त्याच्यावर शासनाचा जो पैसा त्याच्या उपचारावर खर्च होतो तो आजार बळावल्यावर तो रुग्ण आम्ही प्राथमिक अवस्थेतच शोधण्याकरता विविध सर्व्हेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आताच माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोदामेंडी इथे शिबिर घेतलेलं आहे. तिथे 2000 रुग्णांची आम्ही तपासणी केलेली आहे. तसंच सपोज कॅन्सर साठी म्हणून आम्ही कॅन्सर सर्व्हे सुरू केलेले आहेत. प्राथमिक अवस्थेत समजा आम्हाला रुग्ण मिळाला तर त्याच्यावर शासनाचा जास्तीचा पैसा खर्च होणार नाही आणि त्या रुग्णाचं आयुष्यमान देखील जीवदान मिळेल आणि त्याचं आयुष्य देखील वाढेल. तसंच आम्ही ओरल कॅन्सरमध्ये पण आम्ही सर्व्हे करतोय. आम्ही सिकल सेलचे सर्व्हे केले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रोगाला तुम्ही प्राथमिक अवस्थेत आणि ही आजची काळाची गरज आहे की तुम्ही रोगाला पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही ओळखून घेतला तर ते उपचार तुमचे सोपे जातात, लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारतं. आणि महत्वाचं म्हणजे एखादा कॅन्सर एखाद्या घरातला बरा असेल तर त्या घरातलं जे वातावरण जे राहतं ज्याच्यामुळे एका रुग्णामुळे सगळे लोक सफर होतात घरातले ते आम्ही थोड्या बहुत का प्रमाणात होईना आमच्या महाविद्यालयातर्फे करायचा प्रयत्न करतोय.
1: सर अजून एक महत्वाचा भाग आहे की जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना एक मोठी सवलत जी आहे ती आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, तर अशा रुग्णांना तात्काळ मदत व्हावी म्हणून आपले काही वेगळे केंद्र किंवा असे काही आपण सोशल वर्कर किंवा असे काही तिथे प्रत्येक वार्डला ठेवलेले आहेत का? त्याचं नियोजन कसं होतं आपलं?
0: आमच्या इथे एक महात्मा फुले जन आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान भारत हे संयुक्त झाले आहेत आता ते, तर त्याचं एक केंद्र आहे. त्याच्यावर आम्ही एक आमचा मेडिकल कोऑर्डिनेटर बसवलेला आहे. आमचा एक पीएसएमचा पीजी तिथे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आमचे 5 सोशल वर्कर विविध वॉर्डात जातात आणि लोकांना भुडकून काढतात. आणि आता तर शासनाचं ते पूर्ण चेंजच केलेले आहे. तुमचा कुठलाही पेशंट येऊ तुमचा 5 लाखापर्यंत तो त्याला सरसकट उपचार मोफत केलेले आहेत आणि खूप सोपं सुटसुटीत पद्धत झालेली आहे. फक्त आता बायोमेट्रिक आम्हाला करावं लागतं. ज्याचं बायोमेट्रिक झालं त्याचं आम्ही आभा कार्ड तयार करतो आणि त्याच्याकडे आयुष्यमान भारताचं कार्ड नसेल तर ते त्याच्यानंतर आम्ही ते पण तयार करून त्या रुग्णाला मोफत उपचार इथे देतो. आणि एरवी देखील जे बीपीएल कार्ड होल्डर आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे आधी एमआरआय मोफत नव्हता तो आता एमआरआय आम्ही जवळपास सगळ्यांकरता मोफत केलेला आहे. बीपीएल रुग्णांकरता, स्वातंत्र्यता संग्राम सेनानींकरता आणि शेतकऱ्यांकरता जे याच्यामध्ये हे झालेले आहेत सफरर आहेत अशा सगळ्यांकरता एमआरआय देखील आम्ही फ्री केलेला आहे. सीटी स्कॅन आम्ही फ्री केलेला आहे. इथल्या रुग्णासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा रक्त तपासणीच्या त्या देखील आम्ही इथे सुरू केलेले आहेत. ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ज्या सीपीके हार्ट अटॅकच्या ज्या आहेत त्या पण इथे आपण करतोय. तसंच सर्व प्रकारचे मेडिसिनची पण आपण इथे माझ्याकडे आता 90-92% साठा माझ्याकडे सगळ्या औषधांचा उपलब्ध आहे आणि तो 6 महिने पुरेल एवढा मी करून ठेवलेला आहे महाविद्यालयाला.
1: थोडक्यामध्ये की कुठल्याही रुग्णाला इथं येताना फक्त त्याच्या सगळ्या शरीराची चिंता घेऊन यायची, पैशाची चिंता घेऊन यायची आता गरज नाही.
0: गरज नाहीये, पैशाची गरज नाहीये. इथे प्रत्येक सोयी सुविधा सगळ्यांकरता मोफत आहे. ते शासनाचं धोरण पण आहे की आरोग्य सगळ्यांना सर्व वेळेस मिळावं. त्याच्यामुळे माझं इथे फक्त एकच आहे की हे शासकीय रुग्णालय आहे. माझ्याकडे अनेक बांधकामं चालू आहेत त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गैरसोयींना त्यांना तोंड द्यावं लागेल. त्याकरता मी संस्थाप्रमुख म्हणून दिलगिरी आताच व्यक्त करतो आणि हे घरातलं काम आहे असं समजून आपल्या घरी काम चालू आहे असं रुग्णांनी वाटून घ्यावं आणि थोडा बहुत आम्हाला पण कोऑपरेट करावा ज्याच्यामुळे त्यांचा उपचार करण्याकरता आम्हाला आमच्या लोकांना सोयीचं होईल.
1: आजही असंख्य लोक आभा कार्ड पासून त्यांची काही कार्ड झालेली नाही तर त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे का इथे काही किंवा त्यांना काही काढून वेगळं मिळतं का?
0: नाही, इथे आम्ही आभा कार्डची देखील व्यवस्था सुरू केलेली आहे. लोकांना फक्त आव्हान आहे की त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन यावं किंवा आधार कार्डचा फोटो त्यांनी मोबाईलवर ठेवावा जेणेकरून त्याच्यावरून आम्ही त्याचं आभा कार्ड तयार करता येईल. आणि आभा कार्डचा फायदा अनेक प्रकारे होतो. आभा कार्ड आता सगळीकडे चालतं सगळ्या आणि तो जिथे कुठे असेल ऑल ओव्हर इंडिया तिथे ते

0: कार्ड एकदा त्यांनी तयार करून घेतलं तर ते त्यांच्या खचितच कामात येईल. आणि दुसरं म्हणजे आभा कार्ड समजा तुमच्याकडे असेल आणि तुम्ही माझ्या ओपीडीमध्ये परत कधी आला तर तुमचं ताबडतोब जी आता 10 मिनिटं तुमचं कार्ड काढायला लागतं तेवढा वेळ नाही लागणार. म्हणजे तुमचं वेटिंग पिरियड त्याच्यानी कमी होत जाईल आणि तुमचा त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या सोयी सुविधा त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत मिळतील. तुमचा मागच्या आजाराची सगळी हिस्ट्री आम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल की तुम्ही मागच्या वेळेस कशा कुठल्या कारणासाठी इथे आला होता. ती सगळे फायदे आहेत आणि सामान्य जनतेला विनंती आहे की त्यांनी येताना आधार कार्ड नक्की घेऊन यावं आणि जो रुग्ण भरती होण्यासाठी येतोय त्यांनी राशन कार्ड देखील सोबत आणावं म्हणजे सहजपणे त्यांचं आम्हाला एनरोल करता येईल आयुष्यमान भारत योजनेमध्ये.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:40 झालेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अभिजित राणे यांनी. गीतगंगा कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत पद्मजा फेणाणी जोगवेकर यांच्या स्वरात हे गीत.

शुभदा सुभेदार यांनी लिहिलेलं हे गीत आपण ऐकलं पद्मजा फेणानी जोगळेकर यांच्या स्वरात. आपण ऐकत आहात मराठी गीतं गीतगंगा या कार्यक्रमात. कार्यक्रमात ऐकवित आहोत ऋषिकेश रानडे आणि प्रियंका बर्वे यांच्या स्वरात रमा माधव या चित्रपटातील गीत.

रमा माधव चित्रपटातील गीत आपण ऐकलं प्रियंका बर्वे आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. कार्यक्रमात शर्यत चित्रपटातील गीत ऐकविता होत स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात.

शर्या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं स्वप्नील बांदोडकर आणि महालक्ष्मी अय्यर यांच्या स्वरात. विजू माने यांचं गीत होतं, चिनार महेश यांचं संगीत. आपण ऐकत आहात गीत गंगा, हा मराठी गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे डायबिटीज. आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर सुनील गुप्ता. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, मितवा चित्रपटातील या गीता बरोबरच आजचा मराठी चित्रपटांचा चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगंगा इथेच संपवित आहोत. पुढला कार्यक्रम ऐकूया चित्रलोक, पण तत्पूर्वी ऐकूया हा संदेश.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: FM समर्पणांक 6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोतो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. डॉ रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. जसं जसं ज्या प्रमाणात शिक्षणामुळे माणसं मोकळे झाले, एकमेकातील अंतर कमी झालं, पण संसर्गजन्य रोगामध्ये जे अंतर राखायला पाहिजे ते अंतर रोखण्यामध्ये एक प्रकारचा कमीपणा दिसतो की काय, अशी परिस्थिती लक्षात आलेली आहे समाजात दिसून येते. विशेषतः त्वचा रोगाचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यासाठी वेगळा विभाग आपल्या इथं आहे का, किंवा त्याचं काही वेगळं स्वरूप ह्या विस्तारामध्ये आपण बांधतोय का काही?
2: आपण जे बोललात ते अगदी बरोबर आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तयारी देखील सुरू केलेली आहे. आम्ही आता नुकताच एक महिन्याच्या आधी आम्ही अॅलर्जीचा जो विभाग आहे त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा इथे तज्ज्ञ तिथे त्याच्या सेवा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि ज्या तपासण्या अॅलर्जीच्या बाहेर हजारो रुपयात होतात त्या आम्ही इथे मोफत सुरू केलेल्या आहेत. त्याच्या सेवा आठवड्यातनं दोनदा सोमवारी आणि गुरुवारी इथे ते तज्ज्ञ उपलब्ध राहतात आणि त्यांच्या सेवेचा लाभ आमच्या रुग्णालयात येणारेच नाही पण बाहेरचे पण रुग्णांना त्याचा होतोय, त्याचा फायदा होतोय.
1: प्रश्न असा आहे सर की आपण एका बाजूला लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करतो, दुसऱ्या बाजूला वाढते जे आजार आहेत त्याच्याबद्दल एक चिंता जी आहे प्रशासकीय पातळीवरती केली जाते, तिसरा त्याच्यातला भाग आहे की वातावरणातील बदलाचं एक आव्हान जे येते, तिसऱ्याने नव्यानं अजून परत एक समाविष्ट त्याच्यामध्ये झालेला आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आजचा आपला जिल्हाच नागपूर जिल्हा जो आहे तो लोकसंख्या जी आहे ती भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एवढ्या सगळ्या लोकसंख्येला आपण एक सक्षम असं आश्वासित आरोग्याच्या दृष्टिकोनातून हमी देऊ शकू अशी वाटचाल आपली महाविद्यालयाची सुरू आहे का आणि कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज घेऊन आपण भविष्यातलं नियोजन करत आहोत हा एक भाग

0: तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. कारण मुख्यमंत्र्यांच्याही बोलण्यामध्ये असं आपण वेळोवेळी व्यक्त होताना पाहतो की 2047 नियोजन आपण करत आहोत की बाबा तेव्हाच्या गरजा सगळ्या लक्षात घेऊन आपल्या आश्वासित पद्धतीने तुम्ही एक या अधिष्ठाता म्हणून या महाविद्यालयाकडे बघताय आणि नेमका काय संदेश तुमचा रुग्णांना असणार आहे?
1: मनुष्यबळाचं जसं आपण बोललात आणि लोकसंख्येचं बोललात, लोकसंख्येच्या प्रमाणात जे मनुष्यबळ पाहिजे ते आमच्याकडे थोड्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही आताच केंद्र शासनाची पण नवीन योजना सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पीजीची संख्या जी 152 आहे ती आम्ही आता 208 वर नेतोय. म्हणजे आम्ही 56 नवीन पीजी विविध विषयातील आमचं रुग्णसंख्येचं प्रमाण बघता ते कमी पडतात आहे. तर त्याच्यात आम्ही 56 नवीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायचा ऑलरेडी प्रस्ताव गेलेला आहे शासनाचा. म्हणजे 208 पर्यंत आमची एक ती संख्या होईल आहे पीजी लोकांची. दुसरं म्हणजे आम्हाला जी रुग्णखाटांची संख्या कमी पडून राहिली होती ती आमची आता 872 रुग्णखाटांची संख्या आम्ही 1400 पर्यंत नेतोय. जी आमची कॅज्युअल्टी आधी छोटी होती जिथे आमच्या फक्त 22 खाटा होत्या त्या नवीन इमारतीमध्ये आमच्या जवळपास 80 जवळपास खाटा होणार आहेत, तिपटीने वाढणार आहेत. आणि बाकीच्या विषयातील देखील आम्ही नवीन जो तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं मी की कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी न्यूरोसर्जरी हे विभाग सुरू करतोय. म्हणजे लोकांना तातडीची जी इमर्जन्सीची सेवा पाहिजे ती आमच्याकडे मिळायला सुरुवात होऊन जाईल. स्किनचं जसं म्हटलं की त्याचं पण विविध आजारांचं वाढतात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही ॲलर्जीचं क्लिनिक सुरू केलेलं आहे. आम्ही नवीन लेझर मशीन्स आणलेले आहेत ज्या त्वचा रोगावर सगळ्या मात करायला सक्षम ठरणार आहेत. मागच्या भागात मी सांगितलं होतं की इको नावाचं जे मशीन आहे ते आम्ही शासनाकडे प्रस्तावित करतोय, ते देखील आम्हाला आम्ही तो मिळवायचा नक्कीच प्रयत्न करू ज्यामुळे लोकांचा जीव वाचेल. तसंच जी आजकाल किडनी रोगाचं पण प्रमाण वाढलेलं आहे, जे डायलिसिसची घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे ती आमच्याकडे फक्त 10 बेडच्या आहेत, ते आम्ही आता 40 पर्यंत वाढवणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की ती संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, ती कमी नाही होणार आहे. तसंच आजार सपोज प्रायमरी स्टेजवर लक्षात आला तर त्याच्यावर शासनाचा जो पैसा त्याच्या उपचारावर खर्च होतो तो आजार बळावल्यावर तो रुग्ण आम्ही प्राथमिक अवस्थेतच शोधण्याकरता विविध सर्वेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आताच माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोदामेंडी इथे शिबिर घेतलेलं आहे, तिथे 2000 रुग्णांची आम्ही तपासणी केलेली आहे. तसंच सपोज कॅन्सरसाठी म्हणून आम्ही कॅन्सर सर्व्हे सुरू केलेले आहे. प्राथमिक अवस्थेत समजा आम्हाला रुग्ण मिळाला तर त्याच्यावर शासनाचा जास्तीचा पैसा खर्च होणार नाही आणि त्या रुग्णाचं आयुष्यमान देखील जीवदान मिळेल आणि त्याचं आयुष्य देखील वाढेल. तसंच आम्ही ओरल कॅन्सरमध्ये पण आम्ही सर्व्हे करतोय, आम्ही सिकल सेलचे सर्व्हे केले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रोगाला तुम्ही प्राथमिक अवस्थेत आणि ही आजची काळाची गरज आहे की तुम्ही रोगाला पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही ओळखून घेतला तर ते उपचार तुमचे सोपे जातात, लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारतं. आणि महत्वाचं म्हणजे एखादा कॅन्सर एखाद्या घरातला बरा असेल तर त्या घरातलं जे वातावरण जे राहतं ज्याच्यामुळे एका रुग्णामुळे सगळे लोक सफर होतात घरातले ते आम्ही थोड्या बहुत का प्रमाणात होईना आमच्या महाविद्यालयातर्फे करायचा प्रयत्न करतोय.
0: सर अजून एक महत्वाचा भाग आहे की जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना एक मोठी सवलत जी आहे ती आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, तर अशा रुग्णांना तात्काळ मदत व्हावी म्हणून आपले काही वेगळे केंद्र किंवा असे काही आपण सोशल वर्कर किंवा असे काही तिथे प्रत्येक वार्डला ठेवलेले आहेत का? त्याचं नियोजन कसं होतं आपलं?
1: आमच्या इथे एक महात्मा फुले जन आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान भारत हे संयुक्त झाले आहेत आता ते, तर त्याचं एक केंद्र आहे त्याच्यावर आम्ही एक आमचा मेडिकल कोऑर्डिनेटर बसवलेला आहे, आमचा एक पीएसएमचा पीजी तिथे कार्यरत आहे. त्याचप्रमाणे आमचे 5 सोशल वर्कर विविध वॉर्डात जातात आणि लोकांना फुडकून काढतात. आणि आता तर शासनाचं ते पूर्ण चेंजच केलेलं आहे, तुमचा कुठलाही पेशंट येऊ तुमचा 5 लाखापर्यंत तो त्याला सरसकट उपचार मोफत केलेले आहेत आणि खूप सोपं सुटसुटीत पद्धत झालेली आहे. फक्त आता बायोमेट्रिक आम्हाला करावं लागतं, ज्याचं बायोमेट्रिक झालं त्याचं आम्ही आभा कार्ड तयार करतो आणि त्याच्याकडे आयुष्यमान भारताचं कार्ड नसेल तर ते त्याच्यानंतर आम्ही ते पण तयार करून त्या रुग्णाला मोफत उपचार इथे देतो. आणि एरवी देखील जे बीपीएल कार्ड होल्डर आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे आधी एमआरआय मोफत नव्हता तो आता एमआरआय आम्ही जवळपास सगळ्यांकरता मोफत केलेला आहे, बीपीएल रुग्णांकरता, स्वातंत्र्यता संग्राम सेनानींकरता आणि शेतकऱ्यांकरता जे याच्यामध्ये हे झालेले आहेत सफरर आहेत अशा सगळ्यांकरता एमआरआय देखील आम्ही फ्री केलेला आहे, सीटी स्कॅन आम्ही फ्री केलेला आहे. इथल्या रुग्णासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा रक्त तपासणीच्या त्या देखील आम्ही इथे सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ज्या सीपीके हार्ट अटॅकच्या ज्या आहेत त्या पण इथे आपण करतोय. तसंच सर्व प्रकारचे मेडिसिनची पण आपण इथे माझ्याकडे आता 90-92% साठा माझ्याकडे सगळ्या औषधांचा उपलब्ध आहे आणि तो 6 महिने पुरेल एवढा मी करून ठेवलेला आहे महाविद्यालयाला.
0: थोडक्यामध्ये की कुठल्याही

0: रुग्णाला इथं येताना फक्त त्याच्या सगळ्या शरीराची चिंता घेऊन यायची, पैशाची चिंता घेऊन यायची, आता गरज नाहीये
1: पैशाची गरज नाहीये। इथे प्रत्येक सोयी सुविधा सगळ्यांकरता मोफत आहे। ते शासनाचं धोरण पण आहे की आरोग्य सगळ्यांना सर्व वेळेस मिळावं। त्याच्यामुळे माझं इथे फक्त एकच आहे की हे शासकीय रुग्णालय आहे। माझ्याकडे अनेक बांधकामं चालू आहेत, त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गैरसोयींना त्यांना तोंड द्यावं लागेल। त्याकरता मी संस्था प्रमुख म्हणून दिलगिरी आताच व्यक्त करतो आणि हे घरातलं काम आहे असं समजून आपल्या घरी काम चालू आहे असं रुग्णांनी वाटून घ्यावं आणि थोडा बहुत आम्हाला पण कोऑपरेट करावा, ज्याच्यामुळे त्यांचं उपचार करण्याकरता आम्हाला आमच्या लोकांना सोयीचं होईल।
0: आजही असंख्य लोक आभा कार्ड पासून त्यांची काही कार्ड झालेली नाही, तर त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे का इथे काही, किंवा त्यांना काही काढून वेगळं मिळतं का?
1: नाही, इथे आम्ही आभा कार्डची देखील व्यवस्था सुरू केलेली आहे। लोकांना फक्त आव्हान आहे की त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन यावं किंवा आधार कार्डचा फोटो त्यांनी मोबाईलवर ठेवावा, जेणेकरून त्याच्यावरून आम्ही त्याचं आभा कार्ड तयार करता येईल। आणि आभा कार्डचा फायदा अनेक प्रकारे होतो। आभा कार्ड आता सगळीकडे चालतं सगळ्या, आणि तो जिथे कुठे असेल ऑल ओव्हर इंडिया तिथे ते कार्ड एकदा त्यांनी तयार करून घेतलं तर ते त्यांच्या खचितच कामात येईल। आणि दुसरं म्हणजे आभा कार्ड समजा तुमच्याकडे असेल आणि तुम्ही माझ्या ओपीडी मध्ये परत कधी आला तर तुमचं ताबडतोब जी आता 10 मिनिटं तुमचं कार्ड काढायला लागतं तेवढा वेळ नाही लागणार, म्हणजे तुमचा वेटिंग पिरियड त्याच्याने कमी होत जाईल आणि तुमचा त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या सोयी सुविधा त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत मिळतील। तुमचा मागच्या आजाराची सगळी हिस्ट्री आम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल की तुम्ही मागच्या वेळेस कशा कुठल्या कारणासाठी इथे आला होता। ती सगळे फायदे आहेत आणि सामान्य जनतेला विनंती आहे की त्यांनी येताना आधार कार्ड नक्की घेऊन यावं आणि जो रुग्ण भरती होण्यासाठी येतोय त्यांनी राशन कार्ड देखील सोबत आणावं, म्हणजे सहजपणे त्यांचं आम्हाला एनरोल करता येईल आयुष्यमान भारत योजनेमध्ये।
0: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण।
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात। श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर।
3: प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी। FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। पुढला कार्यक्रम आज के फनकार मुंबई केंद्रावरून।
4: विविध भारती पर, विविध भारती आपका जीवन संगीत।

0: FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. यावेळी 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जागतिक आर्थिक अस्थिरता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे वाढणारी महागाई यांचा सामना करण्यासाठी सामूहिक सहभागाचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल हैदराबाद इथं जाहीर सभेत बोलत होते. भारत विकसित होण्याच्या दिशेनं वेगानं आगेकूच करत आहे, मात्र कोविड नंतरच्या परिस्थितीमुळे आणि आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे अन्नधान्य, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांना कर्तव्य भावनेनं पुढे येण्याचं आवाहन करत पंतप्रधानांनी देशभक्ती म्हणजे फक्त बलिदानच नव्हे तर कठीण काळात जबाबदारीनं जगणं आणि देशासाठी योगदान देणं असल्याचं सांगितलं. पेट्रोल डिझेलचा संयमी वापर, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अधिक वापर, परकीय चलनाची बचत करण्यासाठी परदेशी वस्तूंचा मर्यादित वापर, तसंच रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं त्यांनी आवाहन केलं. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्स, व्हर्च्युअल मीटिंग्स यावर अधिक भर द्यावा. अनावश्यक परदेश प्रवास, परदेशी सुट्ट्या आणि परदेशी लग्न टाळावेत. देशांतर्गत पर्यटन आणि देशातल्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावं. एक वर्ष अनावश्यक सोन्याच्या खरेदीपासून दूर राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. प्रत्येक नागरिकानं या संकल्पाची अंमलबजावणी केल्यास भारत प्रत्येक संकटावर मात करून अधिक सक्षम बनेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमनाथ स्वाभिमान पर्व अटूट आस्था की गौरवगाथा या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज महादेतल्या कल्याणेश्वर मंदिरात करण्यात आलंय. कार्यक्रमात भक्तिगीत, 11,000 ओम नमः शिवाय जप आणि रुद्र अभिषेकाचं आयोजन होणार असून सकाळी 11 महाप्रसाद होणार आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. फाळणीनंतर निर्वासित म्हणून भारतात असलेल्या सिंधी समाजानं शून्यातून उभारी घेत आज व्यापारासह विविध क्षेत्रात देशाच्या विकासात मोलाचं योगदान दिलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. विदर्भ सिंधी विकास परिषदेतर्फे जरीपटका इथं महात्मा गांधी हायस्कूल इथं आयोजित कार्यक्रमात 350 सिंधी बांधवांना मालकी हक्काचे पट्टे वितरित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आवाज इंडिया, बोधिपखिया धम्म फाउंडेशन आणि नागपूर बुद्धिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त

0: विद्यमान डॉ वसंतराव देशपांडे सभागृह इथं बुद्ध वजनांचा स्त्री दृष्टिकोन या विषयावर विशेष धम्म संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी माजी बॉलिवूड अभिनेत्री आणि बौद्ध भिक्खुनी झाल्टेन समतेन यांनी खरं स्वातंत्र्य हे भौतिक सुखांमध्ये नसून मनशांती आणि आत्मजाणीवेमध्ये दडलेलं असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात सक्या धम्मदीना यांनीही उपस्थितांना धम्म मार्गाचं महत्व पटवून दिलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
1: FM 106.6 MHz विविध भारती का ये नागपूर केंद्र है. प्रस्तुत है हिंदी फिल्मी गीतों का कार्यक्रम मधुमालती.

0: श्रोताओं, इस खूबसूरत गीत के साथ ही आज का मधुमालती कार्यक्रम यही संपन्न करते हैं। FM बँड 100.6 MHz वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस आज साजरा होतो आहे। 1998 मधल्या पोखरण अणुचाचण्यांच्या यशाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहे। पोखरण अणुचाचण्यांच्या यशामागील आपल्या शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रम, समर्पण आणि वैज्ञानिक कौशल्याचं आपण आज अभिमानानं स्मरण करत असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय। आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत तंत्रज्ञान हा महत्वाचा आधारस्तंभ बनला आहे। नवोन्मेषाला चालना देत, संधींचा विस्तार करत आणि विविध क्षेत्रात देशाच्या प्रगतीला गती देत तंत्रज्ञान महत्वाची भूमिका बजावत आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहे। या निमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहे। प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करतील। राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे। असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। पुण्यात काल भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1.5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहे। तसंच 1.5 लाख विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं। कळमेश्वर आणि सावनेर तालुक्यातील 91 पांडण रस्त्यांचं काम मंजूर झालं आहे। यात सावनेर तालुक्यातील 19 आणि कळमेश्वर तालुक्यातील 13 अशा 32 पांडण रस्त्यांना जिल्हा परिषदेची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे। शेतकऱ्यांना शेतापर्यंत सक्षम वाहतूक सुविधा आता मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून नागपूर जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण कामं आपल्याकडे व्हावीत यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचं आवाहन आमदार डॉ आशिष देशमुख यांनी केलंय। या योजनेच्या नुकत्याच आयोजित शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे केंद्र सरकारवर इंधन, LPG तुटवडा, महागाई आणि अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावरून टीका केली आहे। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचार आणि अन्य कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप करत सर्वसामान्यांवर काटकसरीची जबाबदारी टाकली असल्याचं म्हटलं आहे। तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच या संकटाबाबत इशारा दिल्याचं ते म्हणाले। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल। नमस्कार।
0: विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। 12 वाजलेत। हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमनाथ अमृत पर्व समारोह में शामिल होने के लिए आज गुजरात के प्रभास पाटन पहुंचे। हेलीपैड पर उतरने के बाद प्रधानमंत्री ने हमीरजी गोहिल सर्कल तक 1 किलोमीटर लंबा रोड शो किया। इस दौरान बड़ी संख्या में लोग मौजूद थे। उनके साथ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल और उप मुख्यमंत्री हर्ष संघवी भी उपस्थित थे। प्रधानमंत्री सोमनाथ अमृत पर्व के तहत धार्मिक अनुष्ठानों में भाग ले रहे हैं। प्रधानमंत्री जनसभा को भी संबोधित करेंगे। श्री मोदी बाद में वडोदरा भी जाएंगे, जहां वे शाम सरदार धाम छात्रावास का उद्घाटन करेंगे। रक्षा

FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 6 वाजता आहेत काही क्षणातच दिल्ली केंद्राच्या हिंदी बातम्या.

आणि 6:05 प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित केल्या जातील. सुरुवातीला काही क्षणातच हिंदी बातम्या आणि त्यानंतर प्रादेशिक बातम्या.

0: संवेदी सूचकांक आज 1313 अंक की भारी गिरावट के साथ 76,015 पर बंद हुआ। निफ्टी 360 अंक कम होकर 23,816 पर आ गया। एएफसी अंडर 17 एशिया कप महिला फुटबॉल का क्वार्टर फाइनल भारत और मेजबान चीन के बीच सुझाव में खेला जा रहा है। ताजा समाचार मिलने तक चीन ने 2-0 की बढ़त बना ली थी। उधर आईपीएल क्रिकेट में आज दिल्ली कैपिटल्स का मुकाबला पंजाब किंग्स से होगा। ये मैच धर्मशाला में शाम 7:30 बजे से खेला जाएगा। इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि नागपूर विद्यापीठ परीक्षा आणि शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरच अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
2: साथियो, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करे ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि त्याद्वारे परकीय चलन वाचवा, असं पंतप्रधान काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलंय। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारतालाही संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय।
3: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलंय ते सर्वांनी पाळावं असं आमचं आव्हान आहे।
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचं आवाहन केलंय। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशामुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागतंय, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलीय। काय विकत घ्यावं काय घेऊ नये यासारख्या जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट झालंय। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशाला परकीय चलन साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलर च्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय। गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा केली। सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला। यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला। पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे। हे अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील, असं मोदी यावेळी म्हणाले। नागपूर महानगरपालिकेतर्फे सोमनाथ स्वाभिमान पर्व अटूट आस्था की गौरव गाथा या धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आज महालीतल्या कल्याणेश्वर मंदिरात करण्यात आलं। कार्यक्रम

मात भक्तिगीत 11,000 ओम नमः शिवाय जप आणि रुद्राभिषेकाचं आयोजन करण्यात आलं. विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. नागपूर जिल्ह्यात स्फोटकं निर्मिती कंपन्यांमध्ये होणाऱ्या अपघाती घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात पेट्रोलियम एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन पेसो त्याचप्रमाणे डायरेक्टरेट ऑफ इंडस्ट्रीयल सिक्युरिटी अँड हेल्थ डिश या संस्थांचे प्रतिनिधी राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयातील तज्ज्ञ तसंच इतर तज्ज्ञ यांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीद्वारे अशा कंपन्यांची पाहणी नियमितपणे होणार असल्याची माहिती आज नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. ते नागपूर प्रेस क्लब इथं मीट द प्रेस या प्रसंगी प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. सध्या मतदार याद्यांच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन रिव्हिजन अर्थात SIR प्रारंभिक कार्यवाहीचे उपक्रम सुरू असून सध्या SIR हा कार्यक्रम निवडणूक आयोगानं महाराष्ट्र राज्यात घोषित केला नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बाल भारतीतर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहे. जून 2026 इयत्ता 2री, 3री, 4थी आणि 6वीची नवीन पुस्तकं उपलब्ध होणार असल्यानं पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावी असं आवाहन बाल भारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलंय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात राज्य शासनाच्या मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पांदण योजना 2025-26 अंतर्गत 55 गावातील 87 पांदण रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजन राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते शिरसगाव देशमुख इथं करण्यात आलं. या कामांसाठी 17,40,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून 130 गावांना जोडणारे शेत रस्ते मजबूत होणार आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न असून त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणं अधिक सोपं होणार असल्याची माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया ॲट 100 परिसंवादात ते बोलत होते. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र देशातील 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून ईव्ही, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी 2026 परीक्षांना विविध केंद्रांवर सुरुवात झाली आहे. विद्यापीठ परीक्षा तसंच शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. विविध शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राचार्यामार्फत त्यांनी दिलेल्या परीक्षेचे प्रवेशपत्र आणि त्या संबंधित उपस्थितीबाबत दस्तऐवज जोडून अर्ज संचालक विद्यार्थी विकास विभाग यांच्याकडे जमा करायचे आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठामार्फत वेगळं परिपत्रक निर्गमित करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत महावितरणच्या नागपूर परिमंडळानं मोठी कामगिरी करत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात 1,708 घरांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले आहे. राज्यातील एकूण सौर प्रकल्पांमध्ये नागपूर परिमंडळाचा वाटा 17.72% असून एकूण स्थापित क्षमता 382.6 मेगावॅट आहे. नागपूर जिल्ह्यातील 82,601 तर वर्धा जिल्ह्यातील 18,107 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी 14 मे पासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात झालेल्या
द्वारसभेत संयुक्त कृती समितीनं हा निर्णय जाहीर केला. सातवा वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी, जुनी पेन्शन योजना लागू करणं, रिक्त पदभरती आणि पदोन्नतीत बदल यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आणि नागपूर विद्यापीठ परीक्षा आणि शासकीय पात्रता किंवा तत्सम प्रवेश परीक्षा एकाच दिवशी येत असल्यास अशा विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडून विशेष परीक्षा घेतली जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:58 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, 6:15 आणि 20 सेकंद झालेली आहेत. ऐकूया कार्यक्रम सांजधारा. सांजधारा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मेधा औरंगाबादकरचा नमस्कार. श्रोते हो, आज तंत्रज्ञान दिवस. विज्ञानाच्या प्रगतीतील एक गोंडस बाळ म्हणजेच तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानामुळेच अगदी एका क्लिकवर आपण जगाच्या पाठीवरील कुठलीही माहिती मिळवू शकतो. मानवी जीवन सुलभ, वेगवान आणि अधिक कार्यक्षम करण्यासाठी ज्ञानाचा, कौशल्याचा आणि साधनांचा रोजच्या जीवनात केलेला वापर म्हणजेच तंत्रज्ञान. यात संगणक, स्मार्टफोन, इंटरनेटसह अनेक पर्यायांचा समावेश आहे. थोडक्यात काय तर मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी कौशल्याचा वापर करून तयार केलेली अनेक नवनवीन उपकरणं म्हणजेच तंत्रज्ञान. ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

सुरेश वाडकर यांच्या आवाजात प्रवीण दवणे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं प्रभाकर पंडित यांनी. श्रोतेहो, आज मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री तसंच गायिका ज्योत्स्ना भोळे यांचा आज जन्मदिन आहे. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा ज्योत्स्नाबाईंचा खास आवाज होता आणि त्यामुळेच त्यांनी गायलेली नाटकातील गाणी अजरामर झाली. त्यांनी कुलवधू या नाटकातही भूमिका केली होती. तर ऐकूया त्याच नाटकातलं ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं म गो रांगणेकर यांचं नाट्यपद. संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

श्रोते हो, सांजधारा कार्यक्रमात आज आपण ऐकत आहात ज्योत्सना भोळे यांनी गायलेली काही नाट्यगीतं आणि भावगीतं. श्रोते हो, ज्योत्सना भोळे यांचे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी संगीत दिलेले कुलवधू हे नाटक आणि त्यातील बोला अमृत बोला हे भैरवी रागातील पद अतिशय गाजलं.

कुलवधू नाटकासाठी ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात म गो रांगणेकर यांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. श्रोते हो, सांजधारा कार्यक्रमात घेतो एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.

ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात राजा बढे यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं पु ल देशपांडे यांनी. श्रोतेहो, विद्याहरण नाटकातील ज्योत्स्ना भोळे यांनी केलेली देवयानीची भूमिका विशेष गाजली, तर भूमिकन्या सीता या नाटकातील सीतेच्या भूमिकेनंही प्रेक्षकांचं मन जिंकलं. तर ऐकूया याच नाटकातलं हे पद. पद आहे गदी माडगुळकरांचं, संगीतबद्ध केलं आहे वासुदेव भाटकर यांनी.

सीता या नाटकासाठी ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात गदी माडगुळकरांचं नाट्यपद आपण ऐकलं. संगीत होतं वासुदेव भाटकर यांचं. श्रोते हो, ज्योत्स्ना भोळे शास्त्रीय उपशास्त्रीय गायन तसंच भावगीत भक्तिगीत गायिका आणि मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. गाण्याचं शिक्षण घेत असताना गुरुस्थानी आग्रा घराण्याचे खादिम हुसे खा यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. आकाशवाणीवरील गायनामुळे वक्तशीरपणा आणि थोडक्या वेळात मैफल रंगविण्याची कला त्यांना आत्म

ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजात राजा बढे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं पु ल देशपांडे यांचं. श्रोतेहो, संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी उपस्थित जनसमुदायासमोर ज्योत्स्ना भोळे यांनी बहु असोत सुंदर संपन्न की महा हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेलं गीत संपूर्ण महाराष्ट्रात गाजलं. तर ऐकूया हेच एक छानसं गीत.

ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच सांजधारा हा कार्यक्रम आता संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून.

0: नमस्कार, मेरा नाम आदित्य रघटाटे है और आज आकाशवाणी के 90 साल पूरे होने के इस खास मौके पर यहाँ आकर मुझे बहुत गर्व महसूस हो रहा है। आकाशवाणी सिर्फ एक रेडियो स्टेशन नहीं बल्कि देश की असली आवाज है जो हर घर और हर दिल तक पहुँचती रही है। इसने सालों तक लोगों को जोड़ा है, उन्हें सही जानकारी दी है और देश की संस्कृति को आगे बढ़ाया है। आज भी इतने बदलाव के बाद आकाशवाणी का विश्वास और पहचान उतनी ही मजबूत है, जो सच में प्रेरणा देती है। ये सिर्फ इतिहास नहीं बल्कि भारत की पहचान है। अंत में मैं ऑल इंडिया रेडियो का दिल से धन्यवाद करता हूँ जिन्होंने मुझे ये सुंदर अवसर दिया। धन्यवाद।
1: FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज और विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। ठळक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे। जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी एक खटला एक डेटा प्रणालीची घोषणा केली आहे। त्यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालयं त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणाची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे। त्यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकणार आहे। याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा एक डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं। राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान तसंच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहेत। या योजनांचा लाभ घेण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील शेतकरी शेतकरी गट आणि कंपन्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। mahadbt.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज सादर करावेत। अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केलं आहे। अमरावतीत फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घातखेडा इथल्या तलावात बुडून बहीण भावासह चौघांचा मृत्यू झाला। तलावात उडी मारल्यावर खोलीचा अंदाज न आल्यानं त्यातली एक मुलगी बुडू लागली। तिला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर मुलांनीही पाण्यात उड्या मारल्या असता त्यांचा बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे। आज अकोला इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। त्याखालोखाल अमरावती इथं 44° तर नागपूर भंडारा आणि वाशिम इथं 42° सेल्सिअस तर चंद्रपूर आणि यवतमाळ इथं 41° सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली। येत्या 2 दिवसात कोरडं आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित करण्यात येईल। नमस्कार।
1: FM बँड 100.6 MHz पर विविध भारती का ये नागपूर केंद्र है। अगला कार्यक्रम मुंबई केंद्र से जय माला।

0: संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. जसजसं ज्या प्रमाणात शिक्षणामुळे माणसं मोकळे झाले, एकमेकातील अंतर कमी झालं, पण संसर्गजन्य रोगामध्ये जे अंतर राखायला पाहिजे ते अंतर रोखण्यामध्ये एक प्रकारचा कमीपणा दिसतो की काय, अशी परिस्थिती लक्षात आलेली आहे समाजात दिसून येते. विशेषतः त्वचा रोगाचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यासाठी वेगळा विभाग आपल्या इथं आहे का किंवा त्याचं काही वेगळं स्वरूप ह्या विस्तारामध्ये आपण बांधतोय का काही?
2: आपण जे बोललात ते अगदी बरोबर आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तयारी देखील सुरू केलेली आहे. आम्ही आता नुकताच एक महिन्याच्या आधी आम्ही अॅलर्जीचा जो विभाग आहे त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा इथे तज्ज्ञ तिथे त्याच्या सेवा आम्ही सुरू केलेल्या आहेत. आणि ज्या तपासण्या अॅलर्जीच्या बाहेर हजारो रुपयात होतात त्या आम्ही इथे मोफत सुरू केलेल्या आहेत. त्याच्या सेवा आठवड्यातनं दोनदा सोमवारी आणि गुरुवारी इथे ते तज्ज्ञ उपलब्ध राहतात आणि त्यांच्या सेवेचा लाभ आमच्या रुग्णालयात येणारेच नाही पण बाहेरचे पण रुग्णांना त्याचा होतोय, त्याचा फायदा होतोय.
1: प्रश्न असा आहे सर की आपण एका बाजूला लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करतो, दुसऱ्या बाजूला वाढते जे आजार आहेत त्याच्याबद्दल एक चिंता जी आहे प्रशासकीय पातळीवरती केली जाते, तिसरा त्याच्यातला भाग आहे की वातावरणातील बदलाचं एक आव्हान जे आहे ते तिसऱ्या आणि नव्यानं अजून परत एक समाविष्ट त्याच्यामध्ये झालेला आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आजचा आपला जिल्हाच नागपूर जिल्हा जो आहे तो लोकसंख्या जी आहे ती भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एवढ्या सगळ्या लोकसंख्येला आपण एक सक्षम असं आश्वासित आरोग्याच्या दृष्टिकोनातून हमी देऊ शकू अशी वाटचाल आपली महाविद्यालयाची सुरू आहे का आणि कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज घेऊन आपण भविष्यातलं नियोजन करत आहोत हा एक भाग तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. कारण मुख्यमंत्र्यांच्याही बोलण्यामध्ये असं आपण वेळोवेळी व्यक्त होताना पाहतो की 2047 नियोजन आपण करत आहोत की बाबा तेव्हाच्या गरजा सगळ्या लक्षात घेऊन आपल्या आश्वासित पद्धतीने तुम्ही एक या अधिष्ठाता म्हणून या महाविद्यालयाकडे बघताय आणि नेमका काय संदेश तुमचा रुग्णांना असणार आहे?
2: मनुष्यबळाचं जसं आपण बोललात आणि लोकसंख्येचं बोललात, लोकसंख्येच्या प्रमाणात जे मनुष्यबळ पाहिजे ते आमच्याकडे थोड्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही आताच केंद्र शासनाने पण नवीन योजना सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पीजीची संख्या जी 152 आहे ती आम्ही आता 208 नेतोय. म्हणजे आम्ही 56 नवीन पीजी विविध विषयातील आमचं रुग्णसंख्येचं प्रमाण बघता ते कमी पडतात आहे, तर त्याच्यात आम्ही 56 नवीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायचा ऑलरेडी प्रस्ताव गेलेला आहे शासनाचा. म्हणजे 208 पर्यंत आमची एक ती संख्या होईल आहे पीजी लोकांची. दुसरं म्हणजे आम्हाला जी रुग्णखाटांची संख्या कमी पडून राहिली होती ती आमची आता 872 रुग्णखाटांची संख्या आम्ही 1400 पर्यंत नेतोय. जी आमची कॅज्युअल्टी आधी छोटी होती जिथे आमच्या फक्त 22 खाटा होत्या त्या नवीन इमारतीमध्ये आमच्या जवळपास 80 जवळपास खाटा होणार आहेत, तिपटीने वाढणार आहेत. आणि बाकीच्या विषयातील देखील आम्ही नवीन जो मला मागच्या वेळेस सांगितलं मी की कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी न्यूरोसर्जरी हे विभाग सुरू करतोय. म्हणजे लोकांना तातडीची जी इमर्जन्सीची सेवा पाहिजे ती आमच्याकडे मिळायला सुरुवात होऊन जाईल. स्किनचं जसं म्हटलं की त्याचे पण विविध आजारांचं वाढतात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही अॅलर्जीचं क्लिनिक सुरू केलेलं आहे. आम्ही नवीन लेझर मशीन सांडलेले आहेत ज्या त्वचा रोगावर सगळ्या मात करायला सक्षम ठरणार आहेत. मागच्या एका भागात मी सांगितलं होतं की इको नावाचं जे मशीन आहे ते आम्ही शासनाकडे प्रस्तावित करतोय, ते देखील आम्हाला आम्ही तो मिळवायचा नक्कीच प्रयत्न करू ज्यामुळे लोकांचा जीव वाचेल. तसंच जी आजकाल किडनी रोगाचं पण प्रमाण वाढलेलं आहे, जे डायलिसिसची घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे ती आमच्याकडे फक्त 10 बेडचे आहेत, ते आम्ही आता 40 पर्यंत वाढवणार आहोत. कारण आम्हाला माहिती आहे की ती संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, ती कमी नाही होणार आहे. तसंच आजार सपोज प्रायमरी स्टेजवर लक्षात आला तर त्याच्यावर शासनाचा जो पैसा त्याच्या उपचारावर खर्च होतो तो आजार बळावल्यावर तो रुग्ण आम्ही प्राथमिक अवस्थेतच शोधण्याकरता विविध सर्वेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आताच माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोदामेंडी इथे शिबिर घेतलेलं आहे, तिथे 2000 रुग्णांची आम्ही तपासणी केलेली आहे. तसंच सपोज कॅन्सर साठी म्हणून आम्ही कॅन्सर सर्वे सुरू केलेले आहेत. प्राथमिक अवस्थेत समजा आम्हाला रुग्ण मिळाला तर त्याच्यावर शासनाचा जास्तीचा पैसा खर्च होणार नाही आणि त्या रुग्णाचं आयुष्यमान देखील जीवदान मिळेल आणि त्याचं आयुष्य देखील वाढेल. तसंच आम्ही ओरल कॅन्सरमध्ये पण आम्ही सर्वे करतोय, आम्ही सिकल सेलचे सर्वे केले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रोगाला तुम्ही प्राथमिक अवस्थेत आणि

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो 7:45 झालेली आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: ही आजची काळाची गरज आहे की तुम्ही रोगाला पहिल्या स्टेज मध्ये तुम्ही ओळखून घेतला तर ते उपचार तुमचे सोपे जातात, लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारतं. आणि महत्वाचं म्हणजे एखादा कॅन्सर एखाद्या घरातला बरा असेल तर त्या घरातलं जे वातावरण जे राहतं ज्याच्यामुळे एका रुग्णामुळे सगळे लोक सफर होतात घरातले, ते आम्ही थोड्या बहुत का प्रमाणात होईना आमच्या महाविद्यालयातर्फे करायचा प्रयत्न करतोय.
1: सर अजून एक महत्वाचा भाग आहे की जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना एक मोठी सवलत जी आहे ती आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, तर अशा रुग्णांना तात्काळ मदत व्हावी म्हणून आपले काही वेगळे केंद्र किंवा असे काही आपण सोशल वर्कर किंवा असे काही तिथे प्रत्येक वार्डला ठेवलेले आहेत का? त्याचं नियोजन कसं होतं आपलं?
0: आमच्या इथे एक महात्मा फुले जन आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान भारत हे संयुक्त झाले आहेत आता ते, तर त्याचं एक केंद्र आहे त्याच्यावर आम्ही एक आमचा मेडिकल कोऑर्डिनेटर बसवलेला आहे, आमचा एक पीएसएमचा पीजी तिथे कार्यरत आहे, त्याचप्रमाणे आमचे 5 सोशल वर्कर विविध वॉर्डात जातात आणि लोकांना भुडकून काढतात. आणि आता तर शासनात ते पूर्ण चेंजेस केलेले आहेत, तुमचा कुठलाही पेशंट येऊ तुमचा 5 लाखापर्यंत तो त्याला सरसकट उपचार मोफत केलेले आहेत आणि खूप सोपं सुटसुटीत पद्धत झालेली आहे. फक्त आता बायोमेट्रिक आम्हाला करावं लागतं, ज्याचं बायोमेट्रिक झालं त्याचं आम्ही आभा कार्ड तयार करतो आणि त्याच्याकडे आयुष्यमान भारताचं कार्ड नसेल तर ते त्याच्यानंतर आम्ही ते पण तयार करून त्या रुग्णाला मोफत उपचार इथे देतो. आणि एरवी देखील जे बीपीएल कार्ड होल्डर आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे आधी एमआरआय मोफत नव्हता, तो आता एमआरआय आम्ही जवळपास सगळ्यांकरता मोफत केलेला आहे, बीपीएल रुग्णांकरता, स्वातंत्र्यता संग्राम सेनानींकरता आणि शेतकऱ्यांकरता जे याच्यामध्ये हे झालेले आहेत सफरर आहेत अशा सगळ्यांकरता एमआरआय देखील आम्ही फ्री केलेला आहे, सीटी स्कॅन आम्ही फ्री केलेला आहे. इथल्या रुग्णासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा रक्त तपासणीच्या त्या देखील आम्ही इथे सुरू केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ज्या सीपीके हार्ट अटॅकच्या ज्या आहेत त्या पण इथे आपण करतोय. तसंच सर्व प्रकारचे मेडिसिनची पण आपण इथे, माझ्याकडे आता 90-92% साठा माझ्याकडे सगळ्या औषधांचा उपलब्ध आहे आणि तो 6 महिने पुरेल एवढा मी करून ठेवलेला आहे महाविद्यालयाला.
1: थोडक्यामध्ये की कुठल्याही रुग्णाला इथं येताना फक्त त्याच्या सगळ्या शरीराची चिंता घेऊन यायची, पैशाची चिंता घेऊन यायची आता गरज नाही.
0: गरज नाहीये, पैशाची गरज नाहीये, इथे प्रत्येक सोयीसुविधा सगळ्यांकरता मोफत आहे. ते शासनाचं धोरण पण आहे की आरोग्य सगळ्यांना सर्व वेळेस मिळावं, त्याच्यामुळे माझं इथे फक्त एकच आहे की हे शासकीय रुग्णालय आहे. माझ्याकडे अनेक बांधकामं चालू आहेत त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गैरसोयींना त्यांना तोंड द्यावं लागेल, त्याकरता मी संस्था प्रमुख म्हणून दिलगिरी आताच व्यक्त करतो. आणि हे घरातलं काम आहे असं समजून आपल्या घरी काम चालू आहे असं रुग्णांनी वाटून घ्यावं आणि थोडा बहुत आम्हाला पण कोऑपरेट करावा, ज्याच्यामुळे त्यांचा उपचार करण्याकरता आम्हाला आमच्या लोकांना सोयीचं होईल.
1: आजही असंख्य लोक आभा कार्ड पासून त्यांची काही कार्ड झालेली नाही तर त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे का इथे काही, किंवा त्यांना काही काढून वेगळं मिळतं का?
0: नाही, इथे आम्ही आभा कार्डची देखील व्यवस्था सुरू केलेली आहे. लोकांना फक्त आव्हान आहे की त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन यावं किंवा आधार कार्डचा फोटो त्यांनी मोबाईलवर ठेवावा, जेणेकरून त्याच्यावरून आम्ही त्याचं आभा कार्ड तयार करता येईल. आणि आभा कार्डचा फायदा अनेक प्रकारे होतो. आभा कार्ड आता सगळीकडे चालतं सगळ्या, आणि तो जिथे कुठे असेल ऑल ओव्हर इंडिया तिथे ते कार्ड एकदा त्यांनी तयार करून घेतलं तर ते त्यांच्या खचितच कामात येईल. आणि दुसरं म्हणजे आभा कार्ड समजा तुमच्याकडे असेल आणि तुम्ही माझ्या ओपीडीमध्ये परत कधी आला तर तुमचा ताबडतोब जी आता 10 मिनिटं तुमचं कार्ड काढायला लागतं तेवढा वेळ नाही लागणार, म्हणजे तुमचा वेटिंग पिरियड त्याच्यानी कमी होत जाईल आणि तुमचा त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या सोयी सुविधा त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत मिळतील. तुमचा मागच्या आजाराची सगळी हिस्ट्री आम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल की तुम्ही मागच्या वेळेस कशा कुठल्या कारणासाठी इथे आला होता. ती सगळे फायदे आहेत आणि सामान्य जनतेला विनंती आहे की त्यांनी येताना आधार कार्ड नक्की घेऊन यावं आणि जो रुग्ण भरती होण्यासाठी येतोय त्यांनी राशन कार्ड देखील सोबत आणावं, म्हणजे सहजपणे त्यांचं आम्हाला एनरोल करता येईल आयुष्यमान भारत योजनेमध्ये.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8:30 झालेली आहेत. प्रायोजित कार्यक्रम ऐकवित आहोत संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी.
1: ऐका ऐका, नागपूर जिल्हा माहिती कार्यालयातून आकाशवाणीवर संवाद.

0: रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद.
1: श्रोते हो नमस्कार. जिल्हा माहिती कार्यालय नागपूर यांच्या संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमात आपले सर्वांचं स्वागत. डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील सगळ्या शासकीय सुविधांबाबत आपण माहिती ऐकून घेतलेली आहे. हीच माहिती आपण या भागामध्ये पुढे चालू ठेवूयात. जसजसं ज्या प्रमाणात शिक्षणामुळे माणसं मोकळे झाले, एकमेकातील अंतर कमी झालं, पण संसर्गजन्य रोगामध्ये जे अंतर राखायला पाहिजे ते अंतर रोखण्यामध्ये एक प्रकारचा कमीपणा दिसतो की काय, अशी परिस्थिती लक्षात आलेली आहे समाजात दिसून येते. विशेषतः त्वचा रोगाचंही प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याच्यासाठी वेगळा विभाग आपल्या इथं आहे का किंवा त्याचं काही वेगळं स्वरूप ह्या विस्तारामध्ये आपण बांधतोय का काही?
2: आपण जे बोललात ते अगदी बरोबर आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही तयारी देखील सुरू केलेली आहे. आम्ही आता नुकताच एक महिन्याच्या आधी आम्ही अॅलर्जीचा जो विभाग आहे त्याच्यासाठी आम्ही एक वेगळा इथे तज्ज्ञ तिथे त्याच्या सेवा आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि ज्या तपासण्या अॅलर्जीच्या बाहेर हजारो रुपयात होतात त्या आम्ही इथे मोफत सुरू केलेल्या आहेत. त्याच्या सेवा आठवड्यातनं दोनदा सोमवारी आणि गुरुवारी इथे ते तज्ज्ञ उपलब्ध राहतात आणि त्यांच्या सेवेचा लाभ आमच्या रुग्णालयात येणारेच नाही पण बाहेरचे पण रुग्णांना त्याचा होतोय, त्याचा फायदा होतोय.
1: प्रश्न असा आहे सर की आपण एका बाजूला लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त करतो, दुसऱ्या बाजूला वाढते जे आजार आहेत त्याच्याबद्दल एक चिंता जी आहे प्रशासकीय पातळीवरती केली जाते, तिसरा त्याच्यातला भाग आहे की वातावरणातील बदलाचं एक आव्हान जे आहे ते तिसऱ्याने नव्यानं अजून परत एक समाविष्ट त्याच्यामध्ये झालेला आहे. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये आजचा आपला जिल्हाच नागपूर जिल्हा जो आहे तो लोकसंख्या जी आहे ती भरमसाठ मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. एवढ्या सगळ्या लोकसंख्येला आपण एक सक्षम असं आश्वासित आरोग्याच्या दृष्टिकोनातून हमी देऊ शकू अशी वाटचाल आपली महाविद्यालयाची सुरू आहे का आणि कशा पद्धतीच्या फॅसिलिटीज घेऊन आपण भविष्यातलं नियोजन करत आहोत हा एक भाग तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल. कारण मुख्यमंत्र्यांच्याही बोलण्यामध्ये असं आपण वेळोवेळी व्यक्त होताना पाहतो की 2047 नियोजन आपण करत आहोत की बाबा तेव्हाच्या गरजा सगळ्या लक्षात घेऊन आपल्या आश्वासित पद्धतीने तुम्ही एक या अधिष्ठाता म्हणून या महाविद्यालयाकडे बघताय आणि नेमका काय संदेश तुमचा रुग्णांना असणार आहे?
2: मनुष्यबळाचं जसं आपण बोललात आणि लोकसंख्येचं बोललात, लोकसंख्येच्या प्रमाणात जे मनुष्यबळ पाहिजे ते आमच्याकडे थोड्या प्रमाणात कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही आताच केंद्र शासनाने पण नवीन योजना सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमच्या पीजीची संख्या जी 152 आहे ती आम्ही आता 208 वर नेतोय. म्हणजे आम्ही 56 नवीन पीजी विविध विषयातील आमचं रुग्णसंख्येचं प्रमाण बघता ते कमी पडतात आहे, तर त्याच्यात आम्ही 56 नवीन पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवायचा ऑलरेडी प्रस्ताव गेलेला आहे शासनाचा. म्हणजे 208 पर्यंत आमची एक ती संख्या होईल आहे पीजी लोकांची. दुसरं म्हणजे आम्हाला जी रुग्णखाटांची संख्या कमी पडून राहिली होती ती आमची आता 872 रुग्णखाटांची संख्या आम्ही 1400 पर्यंत नेतोय. जी आमची कॅज्युअल्टी आधी छोटी होती जिथे आमच्या फक्त 22 खाटा होत्या त्या नवीन इमारतीमध्ये आमच्या जवळपास 80 जवळपास खाटा होणार आहेत, तिपटीने वाढणार आहेत. आणि बाकीच्या विषयातील देखील आम्ही नवीन जो मला मागच्या वेळेस सांगितलं मी की कार्डिओलॉजी आणि न्यूरोलॉजी न्यूरोसर्जरी हे विभाग सुरू करतोय. म्हणजे लोकांना तातडीची जी इमर्जन्सीची सेवा पाहिजे ती आमच्याकडे मिळायला सुरुवात होऊन जाईल. स्किनचं जसं म्हटलं की त्याचं पण विविध आजारांच्या वाढतात आहे, तर त्याच्यासाठी आम्ही अॅलर्जीचं क्लिनिक सुरू केलेलं आहे. आम्ही नवीन लेझर मशीन्स आणलेले आहेत ज्या त्वचा रोगावर सगळ्या मात करायला सक्षम ठरणार आहेत. मागच्या एका भागात मी सांगितलं होतं की इको नावाचं जे मशीन आहे ते आम्ही शासनाकडे प्रस्तावित करतोय, ते देखील आम्हाला आम्ही तो मिळवायचा नक्कीच प्रयत्न करू ज्यामुळे लोकांचा जीव वाचेल. तसंच जी आजकाल किडनी रोगाचं पण प्रमाण वाढलेलं आहे, जे डायलिसिसची घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे ती आमच्याकडे फक्त 10 बेडचे आहेत, ते आम्ही आता 40 पर्यंत वाढवणार आहोत. कारण आम्हाला माहित आहे की ती संख्या दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, ती कमी नाही होणार आहे. तसंच आजार सपोज प्रायमरी स्टेजवर लक्षात आला तर त्याच्यावर शासनाचा जो पैसा त्याच्या उपचारावर खर्च होतो तो आजार बळावल्यावर तो रुग्ण आम्ही प्राथमिक अवस्थेतच शोधण्याकरता विविध सर्व्हेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आताच माननीय पालकमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोदामेंडी इथे शिबिर घेतलेलं आहे, तिथे 2000 रुग्णांची आम्ही तपासणी केलेली आहे. तसंच सपोज कॅन्सर साठी म्हणून आम्ही कॅन्सर सर्व्हे सुरू केलेले आहेत. प्राथमिक अवस्थेत समजा आम्हाला रुग्ण मिळाला तर त्याच्यावर शासनाचा जास्तीचा पैसा खर्च होणार नाही आणि त्या रुग्णाचं आयुष्यमान देखील जीवदान मिळेल आणि त्याचं आयुष्य देखील वाढेल. तसंच आम्ही ओरल कॅन्सरमध्ये पण आम्ही सर्व्हे करतोय, आम्ही सिकल सेलचे सर्व्हे केले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रोगाला तुम्ही प्राथमिक अवस्थेत आणि ही आजची काळाची गरज आहे की तुम्ही रोगाला पहिल्या स्टेजमध्ये तुम्ही ओळखून घेतला तर ते उपचार तुमचे सोपे जातात, लोकांचं राहणीमान जीवनमान सुधारतं, आणि महत्वाचं म्हणजे एखादा कॅन्सर एखाद्या

संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर

0: घरातलं बरा असेलही तर त्या घरातलं जे वातावरण जे राहतं ज्याच्यामुळे एका रुग्णामुळे सगळे लोक सफर होतात घरातले, ते आम्ही थोड्या बहुत का प्रमाणात होईना आमच्या महाविद्यालयातर्फे करायचा प्रयत्न करतोय.
1: सर अजून एक महत्वाचा भाग आहे की जे गोरगरीब रुग्ण येतात त्यांना एक मोठी सवलत जी आहे ती आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, तर अशा रुग्णांना तात्काळ मदत व्हावी म्हणून आपले काही वेगळे केंद्र किंवा असे काही आपण सोशल वर्कर किंवा असे काही तिथे प्रत्येक वार्डला ठेवलेले आहेत का? त्याचं नियोजन कसं होतं आपलं?
0: आमच्या इथे एक महात्मा फुले जन आरोग्य केंद्र आणि आयुष्यमान भारत हे संयुक्त झाले आहेत आता ते, तर त्याचं एक केंद्र आहे त्याच्यावर आम्ही एक आमचा मेडिकल कोऑर्डिनेटर बसवलेला आहे, आमचा एक पीएसएमचा पीजी तिथे कार्यरत आहे, त्याचप्रमाणे आमचे 5 सोशल वर्कर विविध वॉर्डात जातात आणि लोकांना फुडकून काढतात. आणि आता तर शासनात तर ते पूर्ण चेंजच केलेले आहे, तुमचा कुठलाही पेशंट येऊ तुमचा 5 लाखापर्यंत तो त्याला सरसकट उपचार मोफत केलेले आहेत आणि खूप सोपं सुटसुटीत पद्धत झालेली आहे. फक्त आता बायोमेट्रिक आम्हाला करावं लागतं, ज्याचं बायोमेट्रिक झालं त्याचं आम्ही आभा कार्ड तयार करतो आणि त्याच्याकडे आयुष्यमान भारताचं कार्ड नसेल तर ते त्याच्यानंतर आम्ही ते पण तयार करून त्या रुग्णाला मोफत उपचार इथे देतो. आणि एरवी देखील जे बीपीएल कार्ड होल्डर आहेत त्यांच्यासाठी आम्ही इथे आधी एमआरआय मोफत नव्हता, तो आता एमआरआय आम्ही जवळपास सगळ्यांकरता मोफत केलेला आहे, बीपीएल रुग्णांकरता, स्वातंत्र्यता संग्राम सेनानींकरता आणि शेतकऱ्यांकरता जे याच्यामध्ये हे झालेले आहेत सफरर आहेत अशा सगळ्यांकरता एमआरआय देखील आम्ही फ्री केलेला आहे, सीटी स्कॅन आम्ही फ्री केलेला आहे. इथल्या रुग्णासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा रक्त तपासणीच्या त्या देखील आम्ही इथे सुरू केलेले आहेत, ज्याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ज्या सीपीके हार्ट अटॅकच्या ज्या आहेत त्या पण इथे आपण करतोय, तसंच सर्व प्रकारचे मेडिसिनची पण आपण इथे, माझ्याकडे आता 90 ते 92% साठा माझ्याकडे सगळ्या औषधांचा उपलब्ध आहे आणि तो 6 महिने पुरेल एवढा मी करून ठेवलेला आहे महाविद्यालयाला.
1: थोडक्यामध्ये की कुठल्याही रुग्णाला इथं येताना फक्त त्याच्या सगळ्या शरीराची चिंता घेऊन यायची, पैशाची चिंता घेऊन यायची आता गरज नाही.
0: गरज नाहीये, पैशाची गरज नाहीये, इथे प्रत्येक सोयी सुविधा सगळ्यांकरता मोफत आहे. ते शासनाचं धोरण पण आहे की आरोग्य सगळ्यांना सर्व वेळेस मिळावं, त्याच्यामुळे माझं इथे फक्त एकच आहे की हे शासकीय रुग्णालय आहे. माझ्याकडे अनेक बांधकामं चालू आहेत त्याच्यामुळे छोट्या मोठ्या गैरसोयींना त्यांना तोंड द्यावं लागेल, त्याकरता मी संस्थाप्रमुख म्हणून दिलगिरी आताच व्यक्त करतो आणि हे घरातलं काम आहे असं समजून आपल्या घरी काम चालू आहे असं रुग्णांनी वाटून घ्यावं आणि थोडा बहुत आम्हाला पण कोऑपरेट करावा, ज्याच्यामुळे त्यांचा उपचार करण्याकरता आम्हाला आमच्या लोकांना सोयीचं होईल.
1: आजही असंख्य लोक आभा कार्ड पासून त्यांची काही कार्ड झालेली नाही, तर त्याच्यासाठी काही यंत्रणा आहे का इथे काही किंवा त्यांना काही काढून वेगळं मिळतं का?
0: नाही, इथे आम्ही आभा कार्डची देखील व्यवस्था सुरू केलेली आहे. लोकांना फक्त आव्हान आहे की त्यांनी त्यांचं आधार कार्ड घेऊन यावं किंवा आधार कार्डचा फोटो त्यांनी मोबाईलवर ठेवावा, जेणेकरून त्याच्यावरून आम्ही त्याचं आभा कार्ड तयार करता येईल. आणि आभा कार्डचा फायदा अनेक प्रकारे होतो. आभा कार्ड आता सगळीकडे चालतं सगळ्या, आणि तो जिथे कुठे असेल ऑल ओव्हर इंडिया तिथे ते कार्ड एकदा त्यांनी तयार करून घेतलं तर ते त्यांच्या खचितच कामात येईल. आणि दुसरं म्हणजे आभा कार्ड समजा तुमच्याकडे असेल आणि तुम्ही माझ्या ओपीडीमध्ये परत कधी आला तर तुमचा ताबडतोब जी आता 10 मिनिटं तुमचं कार्ड काढायला लागतं तेवढा वेळ नाही लागणार, म्हणजे तुमचा वेटिंग पिरियड त्याच्यानी कमी होत जाईल आणि तुमचा त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या सोयी सुविधा त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत मिळतील. तुमचा मागच्या आजाराची सगळी हिस्ट्री आम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल की तुम्ही मागच्या वेळेस कशा कुठल्या कारणासाठी इथे आला होता. ती सगळे फायदे आहेत आणि सामान्य जनतेला विनंती आहे की त्यांनी येताना आधार कार्ड नक्की घेऊन यावं आणि जो रुग्ण भरती होण्यासाठी येतोय त्यांनी राशन कार्ड देखील सोबत आणावं, म्हणजे सहजपणे त्यांचं आम्हाला एनरोल करता येईल आयुष्यमान भारत योजनेमध्ये.
1: श्रोते हो, हे होते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण.
2: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांच्याशी नागपूर जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला संवाद योजनांच्या साक्षरतेसाठी हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जिल्हा माहिती कार्यालय नागपूर.
3: श्रोते हो, प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात संवाद योजनेच्या साक्षरतेसाठी. हा कार्यक्रम विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: FM बँड 100.6 MHz आपण ट्यून केले विविध भारतीचं नागपूर केंद्र. ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज नागपूर प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. गॅस वितरण, शेती आणि धामणगाव स्फोटातील मदत अशा विविध विषयांवर त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. जिल्ह्यातील 95% गॅस वितरण हे OTP प्रणालीद्वारेच करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. अनेक ठिकाणी नॅनो युरियाची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी होत्या, त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की नॅनो युरियाची कोणतीही सक्ती नाही आणि त्याची लिंकिंगही अनिवार्य नाही. शेतकऱ्यांना आता QR कोडद्वारे खतांच्या स्टॉक ची माहिती घर बसल्या मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या विविध विभागात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही मोहीम मृदा आणि जलसंधारण विभागामार्फत व्यापक प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायती आणि सरपंचांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग घ्यावा असं आवाहन मृदा आणि जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर यांनी आज नागपूर इथं केलं. ज्या गावांना जलसंधारणाच्या कामामध्ये अडचणी येतील त्यांनी निसंकोचपणे शासनाशी संपर्क साधावा असंही पापळकर यांनी स्पष्ट केलं. मध्य रेल्वेअंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील अजनी इलेक्ट्रिक लोको शेडनं भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीकडून प्रतिष्ठित शून्य लेबल हे प्रमाणपत्र मिळवलं आहे. शाश्वत आणि ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आलं. आज अकोला इथं सर्वाधिक 45° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल अमरावती इथं 44°, तर नागपूर, भंडारा आणि वाशिम इथं 42°सेल्सिअस, तर चंद्रपूर आणि यवतमाळ इथं 41°सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. येत्या 2 दिवसात शुष्क आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धर्मशाला इथं HPCA मैदानावर सामना सुरू असून दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पंजाब संघाच्या 11व्या षटकात 2 गडीबाद 115 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्ज वर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 8:45 होत आहेत. काही क्षणातच समाचार संध्या दिल्ली केंद्रावरून.

FM बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज ऐका. गेल्या 24 तासात कमाल तापमान 40.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 2.3 अंशानं कमी होतं. किमान तापमान 24.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. ते सरासरीपेक्षा 2.9 अंशानं कमी होतं. येत्या 24 तासात नागपूर शहर आणि आसपासच्या भागात आकाश अंशतः ढगाळलेलं राहून कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 झालेली आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम आता संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभरात्री. जय हिंद.